छिनार वेले चोइल साले अरे पुरगु कुकरा तोलो रे नाते भोंरा कालो तू ये नए मानु कर बोलो रे नाते भोंरा कालो।